0: अमोल आणि स्वरांगी मोघे यांच्या आलाप नावाच्या बंगल्यात नुकत्याच उलटून गेलेल्या कातर वेळी स्वरांगीने तानपुऱ्याच्या झंकारीवर कल्याण राग छेडला. राग अळवून झाल्यावर टेबलावरील मंगलाष्टके लिहिलेल्या वहीच्या पानामध्ये पेन ठेवून वही बंद करून ती डायनिंग टेबलवर पानं घ्यायला नुकतीच बेडरूममधून बाहेर आली. उद्या वेल्लेवाडीमधल्या आबासाहेब शिरसाट यांच्या मुलाचं सागरचं लग्न होतं आणि त्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार आशालता दातार यांची सुकन्या प्रख्यात गायिका स्वरांगी मोघे हिला मंगलाष्टकं म्हणायचं आमंत्रण होतं. त्यामुळे एकूणच तिची लगबग चालू होती. स्वरांगी बाहेर आल्यानंतर आता निर्जीव वस्तूंशिवाय खोलीत कोणीच उरले नाही. सर्वत्र एक गंभीर शांतता पसरली. तिच्या टेबलाकडील खिडकी शेजारी उभ्या असलेल्या अशोकाच्या झाडाच्या अंगाखांद्यावर वारा सळसळ करत गप्पा मारत बसला होता. खोलीत कोणी नसल्याचे पाहून तो लब्बाड चोरवारा आला खिडकीपाशी आणि त्याला दिसली एकटीच बसलेली ती सुरेल वही. कोणाचा तरी शोध घ्यायच्या बहाण्याने ती झुळूक येऊन थांबली ती मंगलाष्टके लिहिलेल्या वहीवर. शांत झाली. शोध पूर्ण झाल्याचा आनंद तिने पानावर विसावून व्यक्त केला आणि अचानक शांत झालेली थंडगार झुळूक वादळाचं रूप घेऊन आगीचे वावटळ उठल्यासारखे घुमायला लागली. त्या वेगाने वही थरथरायला लागली. बंद असलेली वही एका क्षणात उघडली गेली. वहीचे पानं प्रचंड वेगानं फडफडू लागली. थरथरीने नाचणारं तर पेन अत्यंत वेगाने उडून छताला आपटून त्यांच्या बेडखाली जाऊन पडली. ती वही अंगात आल्यासारखी वेडी बाकडी व्हायला लागली. टेबलावरून उचलली गेली. तितक्याच वेगात दाणकण आपटली. अचानक पानांची फडफड थांबली. स्वरांगीने लिहिलेल्या मंगलाष्टकांच्या पानावर ते मुके घोंगावणारे वादळ घिरट्या घेतल्यासारखे गोल गोल फिरायला लागले तिथल्या तिथे आणि बघता बघता थैमानाच्या लेखणीने अगदी काही सेकंदात अक्षराची जुळवाजुळव करत स्वरांगीचे लिहिलेले सुंदर हस्ताक्षर पुसले जाऊन एक वेगळेच काव्य तिथे उमटले गेले. अवघ्या काही सेकंदात वही पेन परत सगळे जसेच्या तसे पूर्ववत झाले. एखादा अनामिक त्याच्या अनामिकेवर प्रेम उधळून एकमेकांना प्रेमाच्या देवाणघेवाणीचे समाधान देऊन निघून जावा ना अचानक एकदम. तसा तो अनामिक वारा एका क्षणात अदृश्य नाहीसा झाला मृगजळासारखा. त्या शांत अबोल वहीवर वादळरूपी प्रेमाचा वर्षाव करत तिला आपलीशी करून. जेवण झाल्यावर स्वरा अमोल त्यांच्या नेहमीच्या रातराणीच्या कट्ट्यावर न जाता तडक बेडरूममध्ये आले. त्यांना उद्या सकाळी आबासाहेबांचा ड्रायव्हर संतोष लवकर घ्यायला येणार होता आणि स्वरांगीला सकाळी आईला तिने प्रथमच लिहिलेली मंगलाष्टकं फोनवरून ऐकवायची होती. त्यामुळे दोघे लवकर झोपी गेले. रात्रीची थंडगार झुळूक जाऊन आता पहाटेच्या गुलाबी थंडीने तिचे बदामाचे डोळे अलगद उघडले. टेबलाकडे तिची सहज नजर गेली. कालची वही पेन सगळे अगदी जसेच्या तसे टेबलवर निपचित बसलेले. कराग्रे वसते लक्ष्मी श्लोक म्हणत ती पांघरुणातनं उठली. अमोलकडे प्रेमाचा कटाक्ष टाकून त्याला आवाजाने जाग येऊ नये म्हणून ती वही पेन घेऊन किचनमध्ये गेली. एकीकडे बारीक गॅसवर चहाचे आधण दूध तापवायला ठेवून ती डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवर बसली. वहीचे कालचे पान उघडून बघते तर त्या पानावर तिने लिहिलेल्या मंगलाष्टकांचा चेहरा मोहराच बदलून गेलेला. स्वाती सागर वधूवरांची नावे बदललेलीच दिसली तिला. अमोल पण ना चांगली छान मंगलाष्टके लिहिली होती मी. ही कुठली पद्धत आहे त्रास द्यायची शी. अशा आश्चर्यकारक गोष्टीकडे दुर्लक्ष करत पटकन खुर्चीवर बसली आणि पुढच्याच पानावर मंगलाष्टके तिने परत लिहून काढली. आईला फोनवरून ऐकवली आणि खोलीत कपाटात अडकवलेल्या खणाच्या पर्समध्ये तिने वही पेन ठेवून टाकली. शांत झोपलेल्या अमोलकडे प्रेमाऐवजी आता रागीट कटाक्ष टाकून ती खोलीतून बाहेर पडली. अमोल दादा निघायचं का तिकडं? आमचे साहेब वाट पाहिलेत तुमची. अरे हो, प्रश्नच नाही, कर सुरू गाडी. हां स्वरा, तुझी ती मंगलाष्टकांची वही घेतलीस ना, एकदा चेक कर. हो रे बाबा. आणि काय रे, ही कुठली नवीन पद्धत सुरू केलीस तू त्रास द्यायची? हं, वहीवर उद्योग करायला कधी वेळ झाला रे तुला? ए, मी काय केलंय आता, वही काळी की गोरी हेही माहीत नाही आहे मला. खांदे उडवत अमोलने तिला विचारलं आणि तिने तोंड वाकडं करून त्याला चिडवल्यासारखं केलं. आता गाडी वेल्हेवाडीच्या दिशेने सुसाट निघाली. बरं दादा, हिथं पुढं चहा नाश्त्यासाठी गाडी थांबवतो आहे. नाही, साहेबांनी आदेश दिला आहे मला त्यांचा पाहुणचार कर म्हणून. गाडी मेन रोडवरून खाली कच्च्या रस्त्यावर उतरून खड्ड्यांमधून एकदाची कोमल रेस्टॉरंटला पार्क झाली. अमोल, मी जरा वॉशरूमला जाऊन येते बरं का, तू माझा चहा घेऊन ठेवशील? हां, आणि हे बघी माझी पर्स, तर मी आले 5-5 मिनिटात. आणि वहीला हात लावू नको. बरं बाई, जा. स्वरा स्वच्छतागृहाच्या बायकांच्या रांगेत आपला नंबर यायची वाट पाहत उभी राहिली. लग्नाचा सीझन, त्यामुळे तिची नजर सगळ्या नटलेल्या वहिन्यांवर गेली. हळूहळू रांग पुढे पुढे सरकली. त्या स्वच्छ म्हणवणाऱ्या वॉशरूमच्या मागे मोकळं रान पसरलेलं पाहिलं तिनं. अशा माळरानावर एका ठिकाणी तिची नजर खिळली. गवतावरील एका दगडावर एक जोडपं बसलेलं दिसलं तिला, विशीबावीशीतलं, खेटून बसलेलं. बाशिंग बांधलं होतं त्यांनी. मुलीने हिरवी साडी नेसलेली, वरती पांढऱ्या रंगाची लग्नाची हळद खेळून पांघरलेली ओढणी, तर मुलाने अंगात पांढरा झब्बालिंगा घातलेला. कपड्यावर हळद खेळलेली स्पष्ट दिसली. ते जोडपे खाली मान घालून ओली हळद त्या गवतावर हाताने पसरवत बसले होते. तिला जरा विचित्रच वाटलं बघून. डोळ्यांची बारीक किनार करत अजून काही दिसतंय का ह्यासाठी स्वराने खूप उत्सुकतेने लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात ती झटका बसल्यासारखी दचकली. श्वास वाढला तिचा. डोळे फाडून बघायला लागली स्वरा त्या जोडप्याला. अहो, कोणीही माणूस घाबरेल असं काही पाहिल्यावर. त्या दोघांनी लचक भरल्यासारखे झटकन वर बघितले हिच्याकडे. दगडावर बसलेले दोघे बरबटलेले हळदीचे हात घेऊन ताडकन उठून उभे राहिले. हिच्याकडे रुक्ष मोठे डोळे करून बघायला लागले. त्यांचे बुबुळाविना पिवळ्या रंगाचे डोळे पाहून ती प्रचंड घाबरली. स्वरांगीने दुर्लक्ष करत इकडे तिकडे नजर फिरवली बायकांच्या गर्दीत. पण कोणीही ना हिच्यासारखे घाबरलेले होते, ना कोणी तिथून पळ काढलेला होता. सगळं व्यवस्थित होतं फक्त स्वरांगी सोडून. तिने परत मनाचा हिय्या करत श्वास भरून घेत हळूहळू नजर वर करत तिकडे पाहिले. त्यांची ती पिवळी रुक्ष नजर हिलाच केंद्रित करून टोचायला लागली. अचानक त्यांची पावलं अत्यंत वेग पकडत पटापटा मागे मागे जायला लागली. बरबटलेले एकमेकांचे हात पकडत परत मान झटकन खाली करून ते जोडपे धावायला लागले मागे मागे. आणि एका क्षणात दिसेनासे झाले. घामाने डबडबलेली स्वरा पटकन बाजूला झाली. उलट्या पावली मागे फिरत इकडे तिकडे न पाहता साडीच्या निर्या सावरत गाडीत येऊन बसली. आधी अमोल ती गाडीत बसलेली पाहून चहा घेऊन आलाच. काय गो स्वरा, काय वाघ बिबट्या दिसला की काय, केवढा घाम आलाय. थांब, हा घे रुमाल, पूस. अमोल, माझी आधी पर्स दे आणि ती पाण्याची बॉटल पास कर प्लीज. अगं, असा आवाज का थरथरतोय तुझा, ठीक आहेस ना? अरे हे बघ काय झालं सांगू का. अरे साडीच्या निर्यांमध्ये पाय अडकला माझा, अडकले पडले थोडीशी, एवढंच. ठीक आहे रे, बाकी ओके. मी 2 मिनिटात त्यांची गाडी खास खळग्यातून बाहेर येऊन सुसाट धावायला लागली. अमोल आणि संतोषच्या गप्पा सुरू झाल्या. गाडीत सुद्धा तिच्या नजरेने आजूबाजूला कोणी नाही आहे ना हेच तपासले. अमोल, तू खरंच माझ्या वहीला हात लावला नाहीस का रे? अगं काय हे स्वरा, मी कशाला हात लावेन तुझ्या वहीला, तुझं सकाळपासून ना तेच चालू आहे. जरा त्रासिक आवाजात अमोल ओरडला तिला. ओके, सॉरी सॉरी. अमोल तर म्हणतोय वहीला हात लावला नाही आहे त्यांनी, मग हे काय उमटलं गेलं आहे माझ्या वहीवर? हे पाहिलेलं जोडपं आणि
1: याचा काही संबंध असेल?
2: स्वरांगीच्या मनात धस्स झालं.
0: तिने आरशातून अमोलकडे पाहिले आणि नेमके अमोलने तिचा हा घाबरलेला भाव आरशातून बघितला. ओके आहेस ना, असा अंगठा दाखवून त्याने दखल घेतली आरशातून तिची. तिने पण खोटी हसरी किनार चेहऱ्यावर आणत त्याच्या खांद्यावर मागून हलकेच हात ठेवून सगळे ओके असल्याचे भासवले. फक्त वेल्हेवाडी फाट्याला एका वळणावरच सागर स्वाती शुभविवाहाच्या फ्लेक्सने त्यांचे स्वागत केले आणि त्यांची गाडी एकदाची शुभंकर लॉन्सला येऊन पोचली. प्रवेशद्वारापाशी खुद्द आबासाहेब उभे होते. शुभ्र पांढरा सदरा, धोतर, पायात कोल्हापुरी चपला, गळ्यात सोन्याची चेन, हातात मोठे कडे, डोक्यावर गुलाबी कुरकुरीत कापडाचा फेटा आणि चेहऱ्यावर खरे हसू आणत मनापासून केलेले स्वागत स्वरांगी आणि अमोलने आनंदाने स्वीकारले. ते पोचले तेव्हा नुकतीच हळद खेळून झाली होती मांडवात. त्या ओल्या हळदीवरून चालत जाताना तिला अगदी नकोस झालं. खानपान झाल्यानंतर स्वरांगी अमोल आबासाहेबांची वाट पाहत बसले होते. खरं म्हणजे अशी मंगलाष्टकं म्हणायला जायची तिची पहिलीच वेळ होती. मागच्या वर्षी वेल्हेवाडीत गणपती उत्सवात तिच्या आईच्या कीर्तनाचा सप्ताह झाला होता. तिच्याबरोबर स्वरांगीही होती साथीला. मान्यवरांमध्ये आबासाहेबांनी पूर्ण सप्ताहाला हजेरी लावली. त्यांना एकूणच कलेची आवड होती, म्हणूनच स्वरांगीच्या आईकडून तिला मंगलाष्टकं म्हणायला यायचं आमंत्रण दिलं साहेबांनी. त्यामुळे प्रत्यक्ष भेट आजच होत होती. नमस्कार नमस्कार स्वरांगीताई अमोलराव, तुम्ही आमच्या इनंतीला मान देऊन गाणं गायला आला असा बघा. कसं लगीन गाजणार आहे आमच्या सागरचं आज काय वो संत्यानं चहा पाणी वाटेमंदी केलं की नाही तुमचं?
3: नमस्कार आबासाहेब. हो हो, आमचा प्रवास अगदी छान झालाय.
0: वा वा, ऐकून लई छान वाटलं बघा. तुम्हाला तुमच्या आईकडून समधी माहिती कळलीच असेल आमच्या रीतभातीची. काय तर आमचं आजा लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणायचा आवड होती की त्याला, पर ती कला काय आमच्यात नाही बुवा, म्हणून तुमच्या गोड गळ्यामधून मंगलाष्टक ऐकताना लई समाधान मिळणार हाय बघा आम्हाला. नाही म्हणजे कसं हाय, 2 वर्षापूर्वी आमच्या घरी एक दुःखद घटना झाली होती बघा, त्यातनं सावरतोय हळूहळू. आणि आज सागर स्वातीचा लगीन सोहळा पार पडतोय बघा, साध्या पद्धतीनं लगीन सोहळा पार पडतोय. महत्वाचं काय हाय, लगीन पार पड. बरं मंडळी, आता म्या निघतो, पाहुण्यांना भेटायचं राहिलं हाय. रात्री जेवण करून मला भेटून मगच जायचं, कळलं का? बरं स्वरांगीताई, त्या वरच्या 2 नंबरच्या खोलीमध्ये जा. तिथं आमची बायको आलका तिचं नाव, ती सवासणींची वाटी भरती या. तिला सांग तुझं नाव, कळल तिला, वटी भरून घे. हा जा पोरी जा. स्वरांगी 2 नंबरची खोली मान वर करून बघत जायला लागली. आन अमोलराव, तुम्ही त्याच्या शेजारच्या खोलीमधी टॉवल टोपी आहेर घ्यायला जा. काय आहो? नको आबासाहेब, मला कशाला? आहो मान पान पाळायला लागतो या. जा जा तुम्ही बी जा. हा
3: पोटी भरून झाल्यावर बायकांचा गोतावळा जणू गायब झाल्यासारखा निघूनच गेला एकदम त्या खोलीतून. फक्त स्वरा उरली होती त्या खोलीत. वरपक्षाच्या खोलीत असलेल्या उभ्या आरशात ओटीत दिलेली लाल रंगाची सुंदर कुयरीची नक्षी असलेली साडी तिनं खांद्यावर घेऊन बघितली. साडीवर हात फिरवताना होणारा तो मऊ मखमली स्पर्श आईच्या सासूबाईंच्या साडीकडे घेऊन जात होता तिला. भानावर येत साडी नीट परत पिशवीत ठेवत तिने तिच्या नेसलेल्या साडीच्या निर्या परत ठीक केल्या, पदर परत पिनअप केला, मेकअपचा टचअप केला, ओटीत दिलेला गजरा आंबाड्यावर बांधला आणि छान तयार झाली. काही काळ का होईना, पण स्वरांगी एकूण लग्न समारंभ आदरातिथ्य पाहून घडलेला सर्व आश्चर्यकारक भीतीदायक प्रसंग विसरली होती काही क्षण. मंगलाष्टकं गुणगुणत खोलीच्या बाहेर पडायच्या आधी परत एकदा तिनं तिचं रूप निहाळलं. व्यवस्थित दिसत असल्याची खात्री करून ती खाली ठेवलेली खणाची पर्स उचलायला गेली तेवढ्यात उजवीकडे कसली तरी चाहूल झाली. कोणीतरी बसल्याची जाणीव झाली तिला. खोलीत एकटीच असलेली घाबरलेली स्वरा ओटीची पिशवी घेऊन अमोलच्या खोलीत जातच होती. तेवढ्यात धाडकन दरवाजा लागल्याचं तिनं ऐकलं आणि तिच्या उजवीकडे कोणीतरी बसल्याची जाणीव तिला झाली. तेवढ्यात तिची पर्स त्या बाजूला खेचली जात आहे हे तिच्या पर्सला बसलेल्या झटकायुक्त ओढीमुळं तिला कळलं. तेच दोघे परत त्याच अवस्थेत जोर जोरात हसत तिच्याकडे झेपावताना दिसले आणि तिचे अवसानच गळाले. ती शक्य तेवढी शक्ती लावून पर्स सांभाळत पटापटा भिंतीला घासत बंद दारापाशी आली आणि खटकन कडी उघडून आधी बाहेर पडली. अमोलच्या खोलीत शिरताना निऱ्यांमध्ये पाय अडकून धपकन पडली बिचारी. सुटलेल्या निऱ्या, फुटलेला घाम, अंबाड्यातून निघालेले केस, भिंतीचा लागलेला रंग आणि अतिशय घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी बरळत हाताचं एक बोट तिकडे खोलीच्या दिशेने करताना पाहून अमोलला भयंकर विचित्र काहीतरी होतंय स्वराबरोबर याची आता खात्री व्हायला लागली. कोमल रेस्टॉरंटमधला तिचा थरथरलेला आवाज, आत्ता ही अशी अवस्था, हे सगळं काय चालू आहे हे तिच्या तोंडून ऐकायचं हे ठरवून अमोलने तिचा अवतार आधी नीट करून दिला आणि थोड्याच वेळात सर्व घटनाक्रम पोथी वाचावी तसा अमोलपुढे तिने वाचला. असे काही भयानक आपल्या बायकोबरोबर घडत आहे हे ऐकून तो काही काळ सुन्न अवस्थेत बसला. स्वरा, आधी ताबडतोब उठ इथून, आपण आत्ता निघतो इथून, उठ तू. हं, आपण सांगू काहीतरी साहेबांना, तुझी तब्येत बरी नाही आहे, उठ तू, उठ. त्याची एक क्षण थांबायची तिथे तयारी नव्हती, पण कशी तरी विनवणी करत स्वरांगीने फक्त मंगलाष्टके म्हणते आणि आपण लगेच निघू या अटीवर अमोलला कसं तरी थांबवलं. अतिशय उदास अवस्थेत स्वरांगी स्टेजवर नवरा नवरी शेजारी उभी राहिली. ती नकोशी वाटणारी वही हातात घेऊन खाली अमोल केव्हा आपण तिथून निसटतोय ह्याच विचारात. गुरुजींनी आता मंत्र सुरू केले म्हणायला. आणि स्वरा एकदम भानावर आली आणि तयार झाली, कारण ती अनुभवत असलेली अस्वस्थता तिला मंगलाष्टकं म्हणताना लोकांना द्यायची नव्हती, वाटायची नव्हती. आईने आपल्याला काय शिकवलं? लोकांना फक्त आनंद वाटायचा. मग हेच तर करायला आलोय आपण इकडे आज. स्वरा, न घाबरता म्हण, काही होणार नाही, देव आहेत आपल्या बरोबर. तिने स्वतःशीच संभाषण केले आणि तेवढ्यात गुरुजींनी माईक दिला तिला. तिने अमोलकडे बघितले, त्याने होकार दिला तशी वहीमधील मंगलाष्टकं तिच्या गोड गळ्यातून

परतीच्या प्रवासाला निघताना अमोल आणि स्वरांगी दोघेही आबासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. वा वा स्वरांगी ताई, काय गायलात तुम्ही, असंच गात राहा, आमचा लई आशीर्वाद आहे तुम्हाला. हो आबासाहेब, मला पण खूप आनंद आणि समाधान मिळालं मंगलाष्टकं गाताना. आबासाहेब, तुमची काही हरकत नसेल तर मला एक गोष्ट विचारायची होती. अमोलला बरोबर कळले स्वरांगीला काय विचारायचं आहे. अमोलने स्वरांगीचा हळूच हात दाबला. अशा या मंगलप्रसंगी असं काहीतरी विचारणं शोभणार नाही आपल्याला, हाच भाव त्याच्या स्पर्शात होता. पण स्वरांगी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिनं विचारायला सुरुवात केली. नाही आबासाहेब, म्हणजे मला माफ करा, पण मला जाणून घ्यायचं आहे की 2 वर्षापूर्वी दुःखद घटना घडली होती, काय होती, काय घडलं होतं असं. स्वरापुरी ये बाळा, अग असं विचारून तू जखमेवरती मीठ चोळलंस की, आठवतोय ग तो मला हळदीचा दिवस. समीर, माझ्या धाकट्या भावाचा पोरगा, आणि पूजा त्यांची हळद होती, खेळत होतो आम्ही समदे हळद खेळत होतो ग, हसत होते नाचत होते सारे जण. त्यांना मंगलाष्टक म्हणायची, गाणी म्हणायची लई आवड होती. अग पूजा गाणं म्हणणार होती हळदीला, तिने तयार बी केलं होतं, वही मंदी लिहून बी ठेवलं होतं. काय ग, काय माहीत काय झालं, नियतीला बी योज दिवस हवा होता का ग. आमचा समीर खाली मान घालून मटकन कोसळला की वो, आम्हाला कायच कळना कसं का करतोय यो. आमची पूजा त्याला बघून धावत आली त्याच्या पाशी, समीर समीर अशी हाका मारीत बसली ती. पण काही उपयोग झाला नाही, सगळं संपलं होत. आमचा समीर सोडून गेला की वो आम्हाला, ती बिचारी पूजा तिला सहन नाही झालो हो, तिनं बी तिथंच. आबांच्या डोळ्यातील अश्रूंनी वाट मोकळी केली. स्वरांगी अमोल डोळ्यांची पापणी सुद्धा लवली नव्हती दोघांची. काय आणि कसं रिॲक्ट व्हायचं यावर तेही कळत नव्हतं. हे सर्व चालू असताना अचानक स्वरांगीच्या पायांना कुणीतरी ओढतंय अशी जाणीव झाली तिला, आणि तिचे पाय भिंगरी लागल्यासारखे उचलले जाऊ लागले. आबासाहेब, माझं काही सामान 2 नंबरच्या खोलीत ठेवलंय, ते घेऊन येते मी. आणि अमोल, तू इथेच थांब, मी जरा जाऊन येते. तिने डोळ्यानेच त्याला वर येऊ नकोस अशी खूण केली, आणि जवळजवळ धावत ती त्या खोलीत पोचली, आणि शेवटी तिच्या पायांची ओढ थांबली. जशी स्वरांगी खोलीत शिरली तसे ते दोघे, म्हणजेच समीर आणि पूजा, हातात हात घेऊन केविल आणि भाव आणत स्वरांगीकडे पाहू लागले. अचानक ती पूजा तिच्याकडे येऊन तिच्या ओल्या हळदीच्या हाताने तिचा चेहरा पकडत गाणे गा अशी विनवणी करायला लागली. तो हळदीचा ओला स्पर्श तिला अगदी नकोसं नकोसं करून गेला. ती जोर जोरात श्वास घेऊ लागली. गाणे जे थैमानाच्या लेखणीने लिहिले होते ते गाणे, पण म्हणू कसे, चाल कुठे येते. गाणे गा, परत परत पूजाचा आदेश आला. शेवटी स्वरांगीने सगळी शक्ती एकवटून डोळे मिटले. 1 मिनिट तशीच उभी राहिली, जोरात श्वास घेतला आणि एखादं तोंडपाठ गाणं म्हणावं तशी ती पूजाचं गाणं गाऊ लागली. सुपारी फुटली दारात, हळद खेळली अंगणात, समीर पूजा जोडी सुंदर नटली हो जोरात. नवरा आला घोड्यावर, बांधून बंगला डोंगरावर, भरजरी शालू नेसून जाईन जोडीने सासुरात. सासू माझे आई ग, सासरे माझे बाबा ग, नंदा दोघी मैत्रिणी माझ्या फुगडी खेळू श्रावणात. धीर माझे भाऊ ग,

0: खाऊ ग बायको त्या करून देईन बघून माझ्या नात्यात साजन माझा प्रेमाचा घास भरवल लाडाचा सासर माझ ग्वाड बाई राहीन मी ठसक्यात माहेर माझ आनंदी गाडी दिली बघा अहरामदी माहेर माझ आनंदी गाडी दिली बघा अहरामदी राजा राणी दोघे आम्ही आनंद मावना गगनात राजा राणी दोघे आम्ही आनंद मावना गगनात.
1: कोंबल्या हळदीच्या हाताने धरलेला स्वरांगीचा चेहरा पूजाने अजूनच जोरात पकडला आणि जोर जोरात धाय मुकलून पूजा रडायला लागली. समीर याला आणि तोही जोर जोरात रडायला लागला, हसायला लागला. काय माहीत त्यांचं काय चाललं होतं. काही क्षण तसेच उभे होते ते. एका क्षणात काय झालं माहीत नाही. दोघे परत हातात हात घेऊन मान झटकन खाली करून मागे मागे जायला लागले भराभर. स्वरा प्रचंड घाबरली परत आणि आगीचा लोळ दिसावा तसा एक तेजस्वी प्रकाश तिला दार उघडून बाहेर जाताना दिसला. अख्खी खोली इतकी चमकली की तिने तिचे डोळे गच्च मिटून घेत ती खाली बसली. डोळे किलकिले करून तिने एक अंदाज घेतला आणि बघितलं तर खोली परत पूर्ववत झालेली होती. स्वरांगी एकही क्षण न दवडता झपाझप आधी खाली आली अमोलपाशी आणि सगळं घडलेलं तिने पटापट सांगून ती मोकळी झाली. स्वराच्या काळजीने अमोल येरझारे घालत होता खाली. ती उतरत येत असल्याचे पाहून तो धावत गेला तिच्यापाशी आणि ती ठीक आहे हे पाहून घट्ट कवटाळले तिला. आता गाडी दोघे सुन्न चेहऱ्याने घरी यायला निघाले. तिने सहज वही उघडून बघितली. वहीतले ते पूजाचं गाणं स्वरांगीनं मुक्त केलेलं दिसलं तिला. पानावरची अक्षरे गायब होऊन पांढरा कोरडा कागद उरला होता फक्त. ती वही मिटून घेत छातीशी घट्ट कवटाळली तिनं. समीर पूजा दोघेही आता मुक्त झाले होते त्यांच्या त्या इच्छेमधून. अतृप्त राहिलेल्या हळदीला, प्रेमाला, स्वप्नांना, इच्छा आकांक्षांना स्वरांगीने कायमचा, शेवटचा पण अमर असा पूर्ण विराम दिला होता.